नमस्तं जिते नमस्तं पीते नमस्तं वाहे नमस्तं डाहे नमस्तं नीले नमस्तं नादे नमस्तं शेदे नमस्तं गादे नमस्तं गंजे नमस्तं पंजे नमस्तं उधारे नमस्तं पारे नमस्त सुके नमस्त अनेके नमस्त पुते नमस्त जुपे नमस्त कर्मे नमस्त निर्भरमे नमस्त निर्देशे नमस्त निर्वेशे नमस्त निर्नामे नमस्त निर्कामे नमस्त निर्धाते नमस्त निर्गाते नमस्त निर्दूते नमस्त पुते नमस्त लोके नमस्त शुके नमस्त निर्तापे नमस्त थापे नमस्त त्रमाने नमस्त निधाने नमस्त गाहे नमस्त वाहे नमस्त त्रिवर्गे नमस्त सर्गे नमस्त प्रभोगे नमस्त संयोगे नमस्त रंगे नमस्त भंगे नमस्त।

तेरे कवन कवन गुण कह कह गावा तू साहिब गुणी निदाना तुमरी महिमा वर्ण न साको तू ठाकुर ऊच भगवाना।

रे सोई सोई सदा सच साहेब साचा साची नाई है पी होसी जाय न जासी रचना जिन रचाई रंगी रंगी पाती कर कर जिनसी।